वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगुरू, वाहेगु

वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे

सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तू दाखे लख करोड़ सचे सबतान सचे सबजोर सची तेरी सिफत सची साल।

0: ਗੁਰੂ ਕਹਿੰਦੇ ਨੰਦਲਾਲ ਤੂੰ ਵਪਾਰੀ ਦਾ ਲੜਕਾ, ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਵਪਾਰੀ। ਤੂੰ ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ ਜਾਨ ਦਿਆਂ ਅਰਪਣ ਕਰਾਂ, ਤੂੰ ਫਿਰ ਬਦਲੇ ਚ ਤੈਨੂੰ ਕੁਝ ਚਾਹੀਦਾ ਵੀ ਹੋਣਾ, ਜਾਨ ਦੇ ਬਦਲੇ ਤੇਰੀ ਕੋਈ ਮੰਗ ਵੀ ਹੋਏਗੀ। ਹੁਣ ਸਤਿਗੁਰ ਦੇ ਅੱਗੋਂ ਗਲਤ ਬਿਆਨੀ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਰੇ? ਕਹਿੰਦਾ ਹਾਂ ਮਹਾਰਾਜ, ਤੁਸੀਂ ਖੁਦ ਪੜਿਆ, ਤੁਸੀਂ ਬਹੁਤ ਗਹਿਰਾ ਵੇਖ ਲਿਆ, ਮੰਗ ਤੇ ਹੈ ਕੀ ਚਾਹੀਦਾ ਤੈਨੂੰ ਜਾਨ ਦੇ ਇਵਜ਼ਾਨੇ ਚ, ਜਾਨ ਦੇ ਬਦਲੇ ਚ ਤੈਨੂੰ ਕੀ ਚਾਹੀਦਾ? ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਨੰਦ ਲਾਲ ਗੁਫਤਮ ਕੇ ਜਾਣਦੇ ਹਮ ਇਵਜ਼ੇ ਯਕ ਨਿਗਾਹੇ ਤੋ, ਤੂੰ ਇੱਕ ਮੇਰ ਦੀ ਨਿਗਾਹ ਕਰਦੇ ਬਸ ਬਦਲੇ ਚ ਮੇਰੀ ਜਾਨ ਦੇ। ਮੈਂ ਨਿਛਾਵਰ ਕਰਨ ਨੂੰ ਕਿਹਾ, ਕਿਸੇ ਦੇ ਹੱਥ ਵੀ ਇਤਨਾ ਨਹੀਂ ਵੰਡ ਸਕਦੇ, ਕਈਆਂ ਦੀਆਂ ਨਜ਼ਰਾਂ ਬਹੁਤ ਕੁਛ ਵੰਡ ਦਿੰਦੀਆਂ, ਬਹੁਤ ਕੁਛ ਵੰਡਦੇ, ਕਿਸੇ ਦੇ ਹੱਥ ਵੀ ਇਤਨਾ ਨਹੀਂ ਖੋ ਸਕਦੇ, ਪਰ ਖਿਮਾ ਕਰਨੀ ਕਈਆਂ ਦੀਆਂ ਨਜ਼ਰਾਂ ਬਹੁਤ ਕੁਛ ਖੋ ਲੈਂਦੀਆਂ, ਬਹੁਤ ਕੁਛ ਖੋ ਲੈਂਦੀਆਂ, ਬੜੀ ਕਰੋਪੀ ਡਾ ਦਿੰਦੀਆਂ, ਬੜੀ ਹਿੰਸਾ ਕਰ ਦਿੰਦੀਆਂ। ਆਖੇ ਜ਼ੁਬਾਨ ਨਹੀਂ ਲੇਕਿਨ ਬੇਜ਼ੁਬਾਨ ਹੈ, ਇਹ ਬੇਜ਼ੁਬਾਨ ਨਹੀਂ ਹੈ ਔਰ ਇਹ ਬੇਹੱਥ ਵੀ ਨਹੀਂ ਨੇ, ਕੁਛ ਦੇ ਵੀ ਸਕਦੀਆਂ ਨੇ ਕੁਛ ਖੋ ਵੀ ਸਕਦੀਆਂ। ਇੱਕੋ ਹੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਬਹੁਤ ਕੁਛ ਖੋ ਲੈਂਦੀ ਹੈ, ਇੱਕੋ ਹੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਬਹੁਤ ਕੁਛ ਝੋਲੀ ਚ ਪਾ ਦਿੰਦੀ ਹੈ। ਨਾਨਕ ਨਦਰੀ ਨਦਰ ਨਿਹਾ ਇਵਜ਼ੇ ਯਕ ਨਿਗਾਹੇ ਤੋ, ਤੂੰ ਇੱਕ ਮੇਰ ਦੀ ਨਿਗਾਹ ਕਰ ਲੈ ਬਦਲੇ ਚ। ਐ ਮੇਰੇ ਗੁਰਦੇਵ ਮੈਂ ਇਹ ਜਾਨ ਅਨ ਭਰਕਣ ਨੂੰ ਕਿਹਾ। ਸਤਿਗੁਰ ਨੇ ਜੋ ਜਵਾਬ ਦਿੱਤਾ ਉਹ ਵੀ ਸੁਣਨ ਯੋਗ ਹੈ। ਗੁਫਤਾ ਮਾਇਆ ਨੇ ਮਾਵ ਤੋ ਸੌਦਾ ਨਵੇਂ ਸ਼ਬਦ। ਨੰਦ ਲਾਲ ਪ੍ਰੇਮ ਦੇ ਸੌਦੇਬਾਜ਼ੀ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਇਹਦੇ ਤੂੰ ਸੌਦਾ ਕਰਦਾ ਤੇ ਜੇ ਜਾਨ ਦੇ ਬਦਲੇ ਵੀ ਪਰਮਾਤਮਾ ਮਿਲ ਸਕਦਾ ਹੈ ਤਾਂ ਫਿਰ ਪਰਮਾਤਮਾ ਵੱਡਾ ਨਹੀਂ ਤੇਰੀ ਜਾਨ ਵੱਡੀ ਹੈ। ਕੀਮਤ ਪਾਏ ਨਾ ਕਿਹਾ ਜਾਏ ਕਹਿਣੇ ਵਾਲੇ ਤੇਰੇ ਰਹਿ ਸਮ। ਮੇਰੀ ਜਾਨ ਦੇ ਬਦਲੇ ਮੈਨੂੰ ਭਗਵਾਨ ਮਿਲ ਸਕਦਾ ਹੈ ਤਾਂ ਮੇਰੀ ਜਾਨ ਨਾਲੋਂ ਭਗਵਾਨ ਵੱਡਾ ਨਹੀਂ, ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਕਰ। ਸਤਿਗੁਰੂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਫਿਰ ਤੂੰ ਤੋਰ ਔਰ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਨੰਦ ਲਾਲ ਸੁਣ ਕੇ ਬਾਰੀਕ ਬੇਨ ਨੇ ਇਤਨਾ ਕਹਿ ਕੇ ਸਤਿਗੁਰ ਚੱਲ ਪਏ। ਤੂੰ ਪਿੱਛੇ ਜੋ ਬੋਲ ਬੋਲੇ ਨੇ ਨੰਦ ਲਾਲ ਨੇ ਸਤਿਗੁਰ ਨੂੰ ਸੁਣਾਉਂਦੇ ਆਇਆ, ਅਗ ਪੇਸ਼ੇ ਚਸ਼ਮ ਆਂਬ ਤੇ ਨਾ ਮਹਿਰ ਬਾਂਗ ਯਸ ਜਾਨਾਂਗ ਯਸ ਤਾਜ਼ੇ ਰਹਿ ਦੀਦੈ ਜਾਂਗ ਯਸ। ਤੂੰ ਪਿੱਛੇ ਜੋ ਬੋਲ ਬੋਲੇ ਨੇ ਨੰਦ ਲਾਲ ਨੇ ਸਤਿਗੁਰ ਨੂੰ ਸੁਣਾਉਂਦੇ ਆਇਆ, ਅਗ ਪੇਸ਼ੇ ਚਸ਼ਮ ਆਂਬ ਤੇ ਨਾ ਮਹਿਰ ਬਾਂਗ ਯਸ ਜਾਨਾਂਗ ਯਸ ਤਾਜ਼ੇ ਰਹਿ ਦੀਦੈ ਜਾਂਗ ਯਸ। ਐ ਮੇਰੇ ਪਾਤਸ਼ਾਹ, ਅੱਜ ਤੱਕ ਮੈਂ ਮਰਦੇ ਹੋਏ ਮਨੁੱਖ ਦੇਖੇ ਸਨ, ਮੂੰਹ ਦੇ ਚੋਂ ਪ੍ਰਾਣ ਨਿਕਲਦੇ, ਮੂੰਹ ਦੇ ਚੋਂ ਸਵਾਸ ਨਿਕਲਦੇ, ਮੂੰਹ ਦੇ ਚੋਂ ਜਾਨ ਨਿਕਲਦੀ ਹੈ, ਪਰ ਮੇਰੀ ਹੀ ਤੇ ਅੱਖਾਂ ਚੋਂ ਹੀ ਜਾਨ ਨਿਕਲਦੀ। ਤੁਸੀਂ ਮੇਰੀ ਨਜ਼ਰਾਂ ਤੋਂ ਓਝਲ ਕੀ ਹੋ ਰਹੇ ਹੋ? ਮੇਰੇ ਪ੍ਰਾਣ ਜਾ ਰਹੇ, ਮੇਰੀ ਜਾਨ ਜਾ ਰਹੀ। ਅਗ ਪੇਸ਼ੇ ਚਸ਼ਮ ਆਂਬ ਤੇ ਨਾ ਮਹਿਰ ਬਾਂਗ ਯਸ ਜਾਨਾਂ ਗੁਯਸਤ ਤਾਜ਼ੇ ਦੀਦੈ ਜਾਂ ਗੁਯਸਤ। ਸਤਿਗੁਰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਫਿਰ ਪ੍ਰੇਮ ਦੀ ਕਣੀ ਤੂੰ ਚੱਖ ਲਈ ਹੈ। ਸਤਿਗੁਰ ਕਹਿ ਦਿਆ ਇਤਨਾ ਕਿਹਾ ਹੈ। ਨੰਦ ਲਾਲ ਤਿੰਨ ਦਿਨ ਸਮਾਧੀ ਚ ਰਿਹਾ, ਰੱਬੀ ਰਸ ਵਿੱਚ ਭਿਜਿਆ ਰਹੇ, ਡੁੱਬਿਆ ਰਹੇ। ਪ੍ਰੇਮ ਤੇਰਾ ਹੋਣਾ ਹੀ ਕਾਫੀ ਹੈ, ਤੂੰ ਉਂਜ ਹੀ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ, ਲੈਣਾ ਨਹੀਂ ਤੇਰੇ ਕੋਲ, ਤੈਥੋਂ ਸਦਕੇ ਜਾਣਾ, ਕੁਰਬਾਨ ਜਾਣਾ। प्रेम पशु नूं भी मनुख बना देंदा है, मनुख दे अंदर सच्ची मनुखता नूं जन्म देंदा है। लोभ मनुख नूं भी पशु बना देंदा है। हुण मैं अर्ज करा, प्रेम विच वासना नहीं आउंदी, वासना मंगदी है, मंग करदी है। प्रेम विच निछावर होना हुंदा है, कुर्बान होना हुंदा है। इस वास्ते मैं हैरान होया सी भाई गुरदास नूं पढ़ के, उन्होंने अपनी वारां विच कवित सवैयां च लैला मजनू, हीर रांझा, सोनी महिवाल, सस्सी पुन्नू इन्हां दा जिक्र कीता। शायद कदी तुसी गुरु के कीर्तनियां करो कीर्तन भी सुने होवे इन्हां वारां। लैला मजनू आशकी चौ चक्की जाती, महीवाल नो सोहनी ने कर दी राती, सस्सी पुन्नो दोस्ती ओ जात को जाती। एक आम कवि शायर सस्सी पुन्नो, हीर रांझा, लैला मजनू दे किस्से लिखे तो चलो ठीक है, पर एक महान ब्रह्म ज्ञानी, महान दार्शनिक जिहदी बाणी नूं कुंजी कह दिता गया, शब्दां नूं खोल दी है, अर्थ बयान कर दी है, वह इन्हां दी महिमा ते गायन करता है। एक जगह नहीं कई जगह। लैला दी दरगाह दा कुत्ता मजनू देख लुभाणा, ए दूजी पौड़ी च। इसनूं एक सूफी संत ने भी लिखा है, तै सगे बोसी द मजनू हल्के गोयद ऐचे सो। एक बोसी दा बीमार लागर कमजोर कुत्ता मजनू ने चुकया, उसनू उहदे पैरां ते मत्था टेकदा, उहनू गल नाल लांदा, उहनू चुमदा। लोकी हसदे ने, भाई गुरदास भी जिक्र करदे ने, उह सूफी भी लिखदा, पै सगे बो सीद मजनू खलके गोयद इंचे सो। ऐ की कर रहे हैं, बीमार कुत्ता, लागर कुत्ता, हड्डियां का ढांचा, तू इदे पैर ही पहना, तू इनू मत्था टेकदा, तू इनू प्यार करदा, कुछ ते अकल तो कम ले, लोकी समझांदे ने, ए तू की कर रहे हैं। पै सगे बो सीद मजनू हल्के गोयद इंचे सो। फिर मजनू जो बोले, इन सगे दर कुए लैला गाहे गाहे रफ्ता बो, इदे पैरां ते मैं सिरे स्वास्ते रखदा, इदे पैर लैला दे घर तक पहुंच जांदे ने, मेरे नहीं पहुंचे, ये पहुंच जांदा, इस वास्ते इदे पैर मैनू प्यारे लगदे। जिदे चरण परमात्मा तक पहुंचे होवन, यकीन जानो फिर श्रद्धालु लोग उहदे चरणां दी काक नूं मस्तक ते लांदे, इते कदम रब तक पहुंचे हुए ने, इते प्रभु तक पहुंचे हुए ने। सिख जिहड़ा गुरु नाल जुड़ गया फिर प्यारा लगदा। गुरु अर्जन देव जी महाराज आप महिमा गायन करदे ने, गुरसिखां की हर दूर दे हम पापी दीगत पाण। तू उंज ही चंगा लगदा, तेरा होना ही काफी है, इनू प्रेम कहंदे ने। एक महान शायर जिसने लैला मजनू का किस्सा परशियन विच लिखिया सी, नंद लाल नू सुनाण वास्ते आ गया। ध्यान नाल सुनना, और भाई साहब नूं बेनती करदा है, एक एक नजम, एक नजम लैला दे संबंध च, एक नजम मैं मजनू दे संबंध सुना। आम लोगों ने जो मजनू नूं समझया ते समझाया गलत समझाया, आम लोगों ने जो लैला नूं जाणिया ते जणाया गलत जाणिया। ये वासना रहित मनुख ने, ये भी मैं अर्ज करदा, ये ते प्रेमी ने, प्रेम ने, इत कदी को कदाई कोई करोड़ा च एक दे अंदर पैदा होना। प्रेम हो सकता है पुत्र नाल हो जाए भरा नाल हो जाए। लक्ष्मण का अपने भरा नाल सी राम नाल, पत्नी नाल हो सकता है पति नाल हो सकता है मां बाप नाल हो सकता है। सरवण कुमार का मां बाप नाल सी, मां बाप तो अपनी सारी जिंदगी निछावर की उसने। जिस नाल प्रेम होवे उस तो मनुख सदके होंदा कुर्बान होंदा है। वो शायर आया है भाई साहब दे कोल सुनाण वास्ते लैला मजनू दे संबंध च एक एक नज़म। नंद लाल नू क्यों सुनाना चाहता है? क्योंकि नंद लाल आप बुलंद पाया शायर ने कवि ने। एक संगीतकार नू सच्ची रूहानी खुशी उस दिन मिलती है जिस दिन उदी संगीत दी धुन नू कोई संगीतकार दाद देन लग पाए ते सिर हिला के सुनन लग पाए मस्त हो जाए। संगीतकार नू रूहानी खुशी मिलती है। आम बंदियां नू रस आ रहा है सिरे हिला रहे तो ठीक है स्वाद ते है संगीत दा रस, पर जब कोई चोटी दा संगीतकार किसी दी संगीत दी धुन नू दाद देंदा है गायक नू सच्ची रूहानी खुशी मिल जाती। कोई महान कवि किसी कवि दी रचना नू जब दाद देंदा है तो कवि नू रूहानी खुशी मिलती है। आम बंदे सिर हिला के सुन रहे हैं ठीक रास्ते आएगा कविता च, पर जब कोई कवि भी रस लैन लग पवे कविता नू सुन के ते दाद भी देवे फिर कवि नू रूहानी खुशी मिलती है। क्योंकि एक जानकार मनुख ने दाद दिती है जो संगीत नू समझदा है वो दाद दे रहे है। जो इल्मे शायरी दा माहिरीन है वो दाद दे रहे है। ये शायर इस वास्ते नंदलाल को लाया है क्योंकि नंदलाल शायर ने कवि है। भाई साहब नू कहिंदे ने एक एक नज़म तुहानू सरवण कराणी। पहले मजनू दे संबंध च फिर एक नज़म लैला दे संबंध। पूरी वड्डी किताब लिखी सी पर सियाणे मनुख जिवें एक चावल दे दाने नू देख के सारी देखची दा अंदाजा ला लैंदे ने। वह भी सुनाण वाला भी सियाणा सी एक एक नज़म सुनाण दा उसने कहा भाई साहब सुनन नू राजी हो। पहली नज़म विच उन्हें दस्या मजनू कित्थों आया ते किस तरह प्रेम विच पै गया। इस नज़म नू उसने तरन्नुम दे सुनाया गा के लयबद्ध होके भाई साहब जुड़ गए। फिर वो शायर कहिंदा है हुण मैं तुहानू लैला दे संबंध च एक नज़म सुनाण लगा। हुण भाई साहब हथ नाल रोकदे ने गला भरे होया जबान नाल उसनू नहीं रोक सकते हथ नाल रोकदे ने। बाद जो कुछ भाई साहब ने लिखे है वो तुसी सुन लो। भाई साहब कहिंदे ने मगो अज हाले लैली बादले शौरी दा ऐ गोया नंद लाल दे पागल दिल नो लैला दा किस्सा ना सुन लैला दी नज़म ना सुना। मगो अज हाले लैली बादले शौरी दा ऐ गोया कि शराए किस्सा है मजनू मरा दीवाना में साद। मैं ते मजनू दा किस्सा सुन के अपने होश गवा बैठा पर जे हुण तू लैला दा किस्सा सुनाया मैं अपने प्राण गवा बैठा ना सुना। मैं नहीं सुन सकता मेरे कोल ताब नहीं है मेरे कोल समर्था नहीं है मैं नहीं सुन सकता मैं ते अपने होश गवा बैठा। ऐसा प्यार किस्सा ते उसने नज़म ते मजनू दे संबंध सुनाई सुरत जुड़ गई परमात्मा नाल। भाई साहब भाई नंद लाल प्रेम दी गल चाहे किसी दे संबंध च भी कोई सुनावे पर सुनन वाले दा اس دے نال جڑنا ہو جاتا ہے جس نال اس دا پریم ہو رہا ہے. پاویں اس نے تے مجنو دی گل سنائی, بھائی صاحب جڑ گئے پربھو نال اور کہندے نے مگو از حال لے لی نہ سنا. کتنا کومل ہردا ہوے گا, کتنا پریم نال بھیجیا ہوا ہردا ہوے گا. گل مجنو دی سنی ہے, جڑ گئے پرماتما نال, پرماتما دی بانی سن کے بھی منک پرماتما نال نہ جڑے تو ہردے کورے نہیں تے ہور کی ہے, کچھ بھی نہیں, کچھ بھی نہیں. گرو دی گل سن کے بھی بندہ گرو نال نہ جڑے, گرو دی بانی سن کے بھی منک پربھو نال نہ جڑے. اجے ہردے کورے نے تے مینو کہن دینا اپنے لوب کو کینو ویت, اے گرو کوئی ساڈیاں کامناواں نے تو پوریاں کر سکنا ہے, اس کر کے تیرے کو راندے اور تیرے نال کی مطلب ہے, اور تیرے نال کی مطلب اپنے لوب کو کینو پریم تیرا ہونا ہی کافی ہے. تونجی بڑا پیارا لگتا, تیرا ہونا ہی مٹھاس دیندا, تیرا ہونا ہی رس دیندا, تیرا ہونا ہی جیون وچ آنند برپا کر دیندا, تیرا ہونا ہی کافی. تیتھوں صدقے جاندے ہیں, تیتھوں قربان جاندے ہیں. یہ پریم ہے, یہ پریم پشو نوں بھی منک بنا دیندا, منک تے منک بنے گا. یہ دوجا سنبندھ ہے, پہلا سنبندھ لوب دا. ہن میں عرض کیتی سی رشتے دیاں سنبندھاں دیاں تین پرنالیاں منیاں نے, دادکے نانکے سہورے. پر دارشنک دھارمک ودوان سنبندھاں دیاں چار پرنالیاں منتے نے, پہلی لوب, دوجی پریم, تیجی پرنالی منتے نے شردا. پریم وچ برابری ہو جاندی ہے, یہ بھی میں عرض کراں. اگر پتر دا پتا نال پریم ہے تے پتا دا پتر نال پریم ہے, پاویں عمر دا کتنا ہی انترا کیوں نہ ہوے برابری ہو جائے, پریم دوہاں نوں برابر کر دیندا ہے. گرو دا سکھ نال پریم ہے, سکھ دا گرو نال پریم ہے, برابری ہو جائے. اور دھن گرو گوبند سنگھ جی مہاراج نے قدم قدم تے برابری دیتی ہے, گرو نانک نے دیتی ہے. ایک نکا جیا نقطہ تھوڑے سامنے رکھا, روز بھائی لینا گرو نانک دی پرکرما کر دینا, گرو نانک دے قدماں تے اپنا مستک رکھ دینا. روز یہ روز دی کریا سی, سویرے شام پرکرما کرنی تے اپنا مستک گرو نانک دے قدماں تے رکھ دینا. پر اج گل کچھ ہور ہو گئی. ستا بروانڈ لکھتے ہیں, لینے دی پھرائی نانکا دو ہی کٹی ہے. اج گرو نانک لینے دی پرکرما پہ کر دیں اور اپنا مستک لینے دے قدماں تے رکھ دیں. کل تک لینا گرو نانک دے قدماں تے مستک رکھدا سی, اج گرو نانک نے اپنا مستک لینے دے قدماں تے رکھا. کل تک لینا پرکرما کردا سی, اج گرو نانک پہ پرکرما کردے نے, برابری ہو. پریم برابری دے دیندا ہے اور گرو دے جو برابر ہو گیا گرو ہو گیا. پریم دے چ یقین جانو منک پرماتما ہو جاندا ہے, پرماتما بھی بڑا چھوٹا نہیں رہ جاتا, بھگت چھوٹا نہیں رہ جاتا, پریمی چھوٹا نہیں رہ جاتا, پرماتما ورگا ہی ہو جاتا. پریم برابر برابر کر دینا ہے. پہلا سنبند لوب دا, دوجا سنبند پریم دا, برابری دا. لوب دے سنبندھ وچ لین والا چونکہ اس ہاتھ نیواں ہوندا چھوٹا بنیا رہندا, وہ چھوٹا بنا بننا اس نوں اکھردا وی ہے, اس واسطے اس دا صرف لین دا ہی سنبندھ ہوندا اور کوئی مطلب نہیں رکھتا. پریم وچ برابری ہو جاندی ہے, چھوٹا وڈا نہیں رہ جاندا. फिर एक तीजा संबंध है इनू कहिंदे ने श्रद्धा दा संबंध। हे गुरु तू कितनी भी बराबरी देवे फिर भी तू महान उच्चा, पावे तो बराबरी देन है। जैसे कलगीधर पातशाह कहिंदे ने खालसा मेरो रूप है खास, खालसे मैं हूं करो निवास। किधरे किधरे ते बराबरी नहीं उच्चा भी कर देता है। इन ही की कृपा के सजे हम हैं, नहीं तो मोह से गरीब करोड़ परे। इतना दर्जा दे देता है श्रद्धा। इथे मनुख बिस्माद हो जाता है, नहीं गुरु तू कितनी बराबरी देवे महान, तू कितना भी आखें तेरे मेरे च कोई अंतरा नहीं है अंतरा। तू ते सूरज है मैं एक जर्रा, तू ते सागर है मैं एक निक्की जी बूंद, मैं तेरे बराबर का किथे। बिस्माद नाल भर जांदा है। श्रद्धा मनुख नू देवता बना देती है, प्रेम मनुख नू मनुख बनांदा है, लोभ ते मनुख नू पशु बना देता है। या इंज कह लईए असी संबंध बनांदे हां पशु करके मनुख करके देवता करके। श्रद्धा मनुख नू मनुख नहीं रहण देती, देवता बना दें, बड़ा चानना प्रदान कर दें दिए, बड़ी रोशनी दे दें दिए, बड़ा प्रकाश हृदय च हो जाता है श्रद्धा करके भावना करके। हुण मैं अर्ज करा एक चौथा संबंध है। पहला संबंध लोभ दा, जो मनुख नू भी पशु बना देंदा, पशु ते पशु है। दूजा संबंध प्रेम दा, यह मानव दे अंदर मानवता नू जन्म देंदा। तीसरा संबंध है श्रद्धा दा, यह मनुख नू देवता बना देंदा। चौथा संबंध है भगती दा, यह मनुख नू परमात्मा बना देंदा, ईश्वर बना देंदा। भगती भगत कहिंदा हे प्रभु ठीक है मैं बूंद हां तू सागर है, मैं जर्रा हां तू सूरज है, ठीक है लेकिन फिर भी मैं तेरी ही बूंद हां किसी होर दी नहीं, मैं तेरी ही किरण हां ऐ सूरज किसी होर दी नहीं। इस वास्ते ऐलानिया कह देंदा तो ही मोही मोही तो ही अंतर कह दे, तेरे ते मेरे च की अंतर है बराबरी। प्रेम दे जद बराबरी आउंदी है मानव मानव बनदा, भगती दे जद बराबरी आउंदी है मनुख परमात्मा हो जांदा। हर का भगत सो हर ही जिया। प्रत्यक्ष रूप दे साकार रूप दे किधरे परमात्मा दे दर्शन करने तो भगत दे दर्शन भगवान दे दर्शन। संत राम में भेद कछ नाही एक जन कई मैं लाख करोड़ी। गुरु अर्जन देव जी महाराज कहिंदे ने संत ते राम विच कोई भेद नहीं, ये दोवें इक्को ही है। तो ही मोही मोही तो ही अंतर कैसा, भगत रविदास कनक कटक जल तरंग जैसा। तू एक सोने की शिला है मैं उसो बनया होया गहना, तू सागर है मैं उसकी एक तरंग हां लहर, ठीक है मैं लहर हां पर मैं तेरी ही लहर, ठीक है मैं किरण हां पर मैं ऐ सूरज तेरी ही किरण हां, तेरे ते मेरे च की अंतर। इत्थे भगत अपने विच भगवान दे दर्शन करता है। भगत कबीर कहिंदे ने बिगड़ियो कबीरा राम दोहाई, साच भयो अन कते न जाई। मनुख दा भविष्य है परमात्मा होना ईश्वर होना। इस तो बिना इसकी तृप्ति नहीं होगी। भटकता भी रहेगा, जमदा ते मरदा भी रहेगा, दुखी भी रहेगा, संतापग्रस्त भी रहेगा, वक्ती तौर पर आनंद रस भी बनता रहेगा लेकिन कुरलांदा भी रहेगा। क्योंकि जितने चिर तक मंजिल की प्राप्ति नहीं होती, मंजिल की है मनुख का परमात्मा होना, मनुख हुक्मरान हो गया, धनवान हो गया, चोटी का साइंटिस्ट हो गया, बड़े तो बड़ा पंडित हो गया, विद्वान हो गया, ये जीवन का लक्ष्य नहीं है। जीवन का लक्ष्य है मनुख का भगवान होना। समस्त वरेज खुदा के अगों प्रार्थना करते हैं, मन तो शोधी तो मन शोधम, मन जान शोधी तो तन शोधम, ई कसना गोयद बाद दें मन दी गरम तो दी गरी। बड़ा एक महान फकीर होया ईरान विच, कहिंदा खुदा तू मैं हो जावे, मैं तू हो जाव, मैं तन हो जावा, तू जान हो जावे। फिर कोई ए ना आखे खुदा कोई हो रहे ते शब्द तबरेज कोई हो, ई कसना गोयद बाद दें मन दी गरम तो दी गरी। तू कुछ हो रहे मैं कोई हो रहा, ऐसा कोई ना है, इस तरह आपा हो जाइए। वो ते मंग पिया करता है, मैं तन हो जावा तू जान हो जावे, मैं तू हो जावा तू मैं हो जावे। फिर कोई ये ना आखे कि असी अलग अलग हाँ दीगर। रविदास कहने ने आपा ते एक हो गए, तो ही मोही मोही तो ही अंतर कैसा। सच्ची तृप्ति उस दिन मिलती है मनुख नूं जद मनुख परमात्मा हो जाता है। जैसे परमात्मा दे जन्मना ते मरना नहीं है, ऐसे मनुख दे अंदर जीवन दी लालसा खत्म हो जाती है, मरण दा भय भी खत्म हो जाता। मरने की चिंता नहीं, जीवन की नहीं आस, तू सर्व जियां प्रित पालई लेखे सास गरास। जीवन की आस उतने चिर तक बनी रहती है जितने चिर तक इस जीवन तो कोई उच्चा जीवन ना मिले। मरण का भय भी उतने चिर तक बनिया रहता है जितने चिर तक इस जिंदगी तो कोई उच्ची जिंदगी नहीं मिलती। मौत का भय है, इस गल का सबूत है, अजे इसनों जीवन प्राप्त नहीं होता। जीवन की लालसा इस गल का सबूत है, अजे उसनों जीवन मिलिया ही नहीं जिन्हों परम जीवन कहते। जिंदगी लोभ दे बतीत हो रही है, पै दे बतीत हो रही है। और मैं अर्ज करा मनुख किधरे झुकदा भी है या ते लोभ करके झुकदा या पै करके झुकदा है। लोभ करके झुकदा इस तो कुछ मिल सकता है, बह करके झुकदा इस वास्ते झुकदा है कुछ खो सकता है, खोवे ना तो झुक जाइए, सजदा पिया करदा खोवे ना, या ते डर दा मारा झुकदा या लोभ दा मारा जो है झुकदा। झुकण दे ए दो ही कारण होंदे ने। इस जीवन तो जब उच्चा जीवन मिल जाता है, जीवन की लालसा नहीं रह जाती, मरण का भय नहीं रह, लोभ ते भय दोवें समाप्त होंदे ही मनुख परमात्मा का रूप हो जाता है, ईश्वर का रूप हो जाता है। ये चार तरह के संबंध ने, किस तरह के संबंध विच असी जी रहे हैं। शेख सादी साहब कहते हैं तू खुद ब मुनसफ शुद्ध, अपना मुनसफ आप बन, अपना फैसला आप कर। तू पशुआ वाले संबंध जोड़े ने, मनुखा वाले जोड़े ने, देवत्या वाले जोड़े ने कि रब वाले जोड़े, तू किस तल पे जी रहे हैं? पशु दे तल पे जी रहे हैं, मानव दे तल पे जी रहे हैं, देवते दे तल पे, फरिश्ते दे तल पे जी रहे हैं कि प्रभु दे तल पे जी रहे हैं? ये फैसला दूसरा नहीं कर सकता क्योंकि दूसरा साढ़े मन दे चात नहीं मार सकता। तो खुद बा मुनसफ शब्द, अपना मुनसफ आप बन। जितने चिर तक मनुख को रब वाला जीवन प्राप्त नहीं होया, ये जमदा भी रहेगा, मरदा भी रहेगा, दुखी भी रहेगा, संतापग्रस्त भी रहेगा। बूंद का सागर हो जाना तो ही मोही मोही तो ही अंतर कैसा। ये बूंद का भविष्य है सागर हो जाना, ये किरण का भविष्य है सूरज हो जाना, ਇਹ ਮਨੁੱਖ ਦਾ ਭਵਿਸ਼ ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋ ਜਾਣਾ। ਮਨ ਤੋ ਸੋਦਈ ਤੋ ਮਨ ਸੋਦਾ, ਮਨ ਜਾਣ ਸੋਦਈ ਤੋ ਤਨ ਸੋਦਾ। ਈ ਕਸ ਨਾ ਗੋਇਦ ਬਾਦ ਅਦੇ ਮਨ ਦੇ ਗਰਮ ਤੋ ਦੇ ਗਰੀ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਮਹਿਰਾਮਤ ਕਰਨ, ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਨ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਪਿਆਸ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਤੜਪ ਅੰਦਰ ਪੈਦਾ ਹੋਵੇ ਕਿ ਪਰਮਾਤਮਾ ਹੋਣਾ। ਕਬੀਰ ਤੇ ਕਹਿੰਦੇ ਮੈਂ ਹੋ ਗਿਆ, ਬਿਗੜਿਓ ਕਬੀਰਾ ਰਾਮ ਦੁਆਈ, ਸਾਚ ਭਇਓ ਅਨ ਕਤੇ ਨਾ ਜਾਏ। ਮੈਂ ਤੇ ਸੱਚ ਹੋ ਗਿਆ, ਹੁਣ ਸੱਚ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ। ਕਬੀਰ ਕਹਿੰਦੇ ਆਪਾਂ ਸੱਚ ਹੋ ਗਏ, ਹੁਣ ਮਿੱਥਿਆ ਨਹੀਂ ਰਹਿ, ਹੁਣ ਮਿੱਟ ਨਹੀਂ ਸਕਦੇ, ਆਪਾਂ ਸੱਚ ਹੋ ਗਏ, ਸੱਚ ਦਾ ਰੂਪ ਹੋ ਗਿਆ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਕਬੀਰ ਤੇ ਐਲਾਨੀਆਂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਹਰ ਜਨ ਐਸਾ ਚਾਹੀਏ ਜੈਸਾ ਹਰ ਹੀ ਹੋਏ। ਸਤਿਗੁਰ ਰਹਿਮਤ ਕਰਨ, ਇਹ ਸਵਾਦ ਇਸੇ ਜੀਵਨ ਦੇ ਸਾਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਵੇ ਤਾਂ ਕਿ ਬਾਰ ਬਾਰ ਜਨਮ ਮਰਨ ਤੋਂ ਛੁਟਕਾਰਾ ਮਿਲੇ। ਕਿਤਨੀ ਸੇਵਾ ਇਸ ਵਕਤ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਨੀ, ਕੱਲ੍ਹ ਦੀ ਹਾਜ਼ਰੀ ਭਰ ਕੇ ਆਪ ਤੋਂ ਫਿਰ ਛੁੱਟੀਆਂ ਲਵਾਂਗੇ। ਅਗਲਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਦਾਸਾਂ ਦਾ, ਦੋ ਦਿਨ ਦਾ ਝਾਂਸੀ, ਇੱਕ ਦਿਨ ਦਾ ਗਵਾਲੀਅਰ ਹੈ, ਇੱਕ ਦਿਨ ਦਾ ਹਿਸਾਬ ਹੈ ਅਤੇ ਦੋ ਦਿਨ ਕਲਕੱਤੇ ਤੋਂ ਬਾਅਦ ਫਿਰ ਸਾਰਾ ਟੂਰ ਪੰਜਾਬ ਦਾ ਹੈ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਅੰਗਦ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੇ ਸੰਬੰਧ ਵਿੱਚ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਚੱਲੇ ਨੇ। ਨਾਮਵਰ ਜਥੇ ਬੈਠੇ ਹੋਏ ਨੇ, ਬੜੇ ਸੋਹਣੇ ਸੋਹਣੇ ਵਿਚਾਰਕ ਬੈਠੇ ਹੋਏ ਨੇ। ਬੜੇ ਚਰਨਾਂ 'ਚ ਬੇਨਤੀ ਹੈ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ, ਸਰਵਨ ਕਰਕੇ ਜੋ ਹੈ ਜਾਇਓ। ਔਰ ਸਾਰੇ ਹੀ ਖਿੜੇ ਹੋਏ ਫੁੱਲ ਨੇ, ਆਪਣੀ ਆਪਣੀ ਮਹਿਕ ਲੈ ਕੇ ਆਏ ਨੇ, ਜ਼ਰੂਰ ਬੈਠ ਕੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਸਰਵਨ ਕਰਨਾ। ਕੋਈ ਬਹੁਤ ਜ਼ਿਆਦਾ ਸਮਾਂ ਨਹੀਂ ਹੋਇਆ। ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਵਾਰ ਵਾਰ ਧੰਨਵਾਦ। ਬੁੱਲ ਚੁਗਦੀ ਸ਼ਮਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ।
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: ਪੰਜਾਬੀਆਂ ਦਾ ਇੱਕੋ ਇੱਕ ਹਰਮਨ ਪਿਆਰਾ ਗਰੋਸਰੀ ਸਟੋਰ ਫਰੂਟੀ ਕਹਿਣਾ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਪ੍ਰਾਈਸਿਸ ਹੋਲਸੇਲ ਨਾਲੋਂ ਵੀ ਘੱਟ ਹਨ। ਫਰੂਟੀ ਕਹਿਣਾ ਦੀ ਨਵੀਂ ਲੋਕੇਸ਼ਨ ਸਾਊਥ ਸਰੀ ਵਿੱਚ ਖੁੱਲ ਗਈ ਹੈ, 2990152 ਸਟਰੀਟ। ਇਸ ਹਫਤੇ ਦੇ ਸਪੈਸ਼ਲ ਹਨ 7 ਅਗਸਤ ਤੋਂ 12 ਅਗਸਤ ਤੱਕ। ਲਾਲ ਗੰਡੇ 25 ਪਾਉਣ ਦਾ ਬੈਗ 18.98 ਦਾ, ਪੀਲੇ ਗੰਡੇ 50 ਪਾਉਣ ਦਾ ਬੈਗ 20.99 ਦਾ, ਬਿਨਾਂ ਬੀਜ ਵਾਲਾ ਹਦਵਾਣਾ 68 ਸੈਂਟਸ ਨੂੰ ਪਾਉਂਡ, ਅਤੇ 4 ਪਾਉਂਡ ਇੰਡੀਕਨ ਚਿੱਟੇ ਛੋਲੇ 3.99 ਦਾ ਬੈਗ।
3: ਪੰਜਾਬ ਫੋਰੈਕਸ, ਗਗਨ ਸਿੰਘ। ਪੰਜਾਬ ਦੇ ਵਿੱਚ ਜੇ ਰੁਪਈਏ ਪਹੁੰਚਦੇ ਕਰਨੇ ਨੇ, ਜੇ ਰੁਪਈਏ ਬਾਫਰ ਹੋ ਗਏ ਤਾਂ ਡਾਲਰ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚਣੇ ਕਰਨੇ ਤਾਂ ਗਗਨ ਸਿੰਘ 604-349-1313 24 ਘੰਟੇ ਦੇ ਵਿੱਚ ਪੰਜਾਬ ਰੁਪਈਏ ਪਹੁੰਚਣਗੇ ਤੇ 24 ਘੰਟਿਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਡਾਲਰ ਇੱਥੇ ਲੈ ਲਿਓ। 6043491313 ਯੂਨਿਟ 103-8840-120 ਸਟਰੀਟ ਸਰੀ, 6043491313, 604-349-1313 ਗਗਨ ਸਿੰਘ ਪੰਜਾਬ ਫੋਰੈਕਸ, ਦਾਵਾ ਤੇ ਵਾਅਦਾ ਪੱਕਾ।